0: दे अबाधे आनंदी स्वरूपे नमो सर्व महने समस्ती न दाने
1: नमस्तंग निर्धाते नमस्वंग परमाते नमस्वंग गंजे नमस्वंग पंजे
0: नमस्तवंग अकाले नमस्वंग अपाले नमो सर्व देशे नमो सर्व पेशे
1: नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो महा महे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सुख सुख
1: नमो सर्व रोगे नमो सर्व
0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिज अपिज समस्तं प्रसिज
1: कृपालं स्वरूपे को कर्मं परनासी सदा सर्वदा हृदय सिदं निवासी चरपट शांत व प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल पुगे
1: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख कर्मंग
0: सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने
1: सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग पुक्ता सर्वंग जुगता
0: सर्वंग देवं सर्वंग पेवं सर्वंग काले सर्वंग पाले
1: रुवाल शांत वै प्रसाद
0: आद रूप अनाद मूर्त जोन पुरख पार
1: सर्व मान तिर मान देव पेव आद उदार
0: सर्व पारक सर्व कालक सर्व को